0: गोविंद हरे,
1: नट वर मुरलीधर गोविंद हरे,
0: नट वर मुरलीधर गोविंद हरे,
1: ओ भजो गोविंद हरे, भजो गोविंद हरे,
0: भजो गोविंद हरे, भजो गोविंद